नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देव नमस्तं अपे वह नमस्तं अजन्मे नमस्तं सुवर्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुने